0: आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, पंतप्रधानांचं आवाहन। देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती। भविष्यातील अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। आणि विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना जारी, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार। आता सविस्तर बातम्या। पश्चिम आशियातील संघर्ष हा या दशकातला सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे। या पार्श्वभूमीवर देशातल्या साधनसंपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। गुजरातमध्ये वडोदरा इथं सरदारधाम वसतिगृहाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते। पश्चिम आशियातील संकटाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चारही यावेळी पंतप्रधानांनी केला। ते म्हणाले,
1: पेट्रोल डीजल का उपयोग कम करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दें। ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए। मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें। मैं आप सबसे आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो, हम सोने की खरीद को टाले।
0: तत्पूर्वी काल पंतप्रधान सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी झाले होते। सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी मंदिरामध्ये पूजा केली। पंतप्रधानांच्या उपस्थितीत मंदिराच्या कळसावर 11 तीर्थक्षेत्रांमधून आणलेल्या जलाचा अभिषेक करण्यात आला। यावेळी हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टीही करण्यात आली। भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण पथकानं चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या। सोमनाथ अमृत पर्व पुढची 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं। ते म्हणाले,
1: आझादी के समय सरदार साहब ने 500 से ज्यादा रियासतों को जोडकर एक भारत का आधुनिक स्वरूप घडा था, तो साथ ही सोमनाथ के पुनर्निर्माण से उन्होंने दुनिया को बताया था, भारत केवल आजाद नहीं हुआ है, भारत अपने प्राचीन गौरव को पुनः हासिल करने

0: के मार्ग पर भी अब आगे बढ़ चुका है।
1: सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला 75 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधत काल मुंबईमध्ये श्री धाकलेश्वर मंदिरातही एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा या कार्यक्रमाला उपस्थित होते। अनेक आक्रमणांनंतरही सोमनाथ मंदिर आज दिमाखात उभं आहे हीच भारताच्या सनातन शक्तीची साक्ष आहे असं प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड इथल्या ऐतिहासिक कुणकेश्वर मंदिर परिसरातही सोमनाथ स्वाभिमान पर्वानिमित्त काल धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे। पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ही माहिती दिली। देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनीही आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना याबाबत माहिती दिली। देशात पेट्रोलियम आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। देशात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध असल्याचं रसायन आणि खत मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी सांगितलं। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आपला प्रस्तावित कान दौरा रद्द केला आहे। तसंच त्यांच्या विभागासाठी इंधन बचतीचे 3 महत्वाचे निर्बंधही लागू केले आहेत। भविष्यात देशाचं आर्थिक नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी महाराष्ट्र सज्ज असून त्यासाठी सर्व आघाड्यांवर जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही त्यांनी दिली। नवी दिल्लीमध्ये भारतीय उद्योग महासंघानं आयोजित केलेल्या शिखर परिषदेमध्ये ते काल बोलत होते। 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आणि 2047 पर्यंत जगातल्या सर्वात महत्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राचा समावेश करण्याचं उद्दिष्ट असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली। येत्या 1 जुलैपासून देशभरामध्ये हा कायदा लागू होणार आहे। या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल असं यासंदर्भात निवेदन देताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं। हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे।

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सलग तीन दिवस झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रत्नागिरी जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या हापूस आंब्याचं उत्पादन यंदा मुळात 15-20% अपेक्षित होतं. त्यात आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना हाताशी येणार असलेले तयार आंबे अवकाळी पावसाने अक्षरशः धुळीला मिळालेत. रातांब्यांसारख्या पिकांचंही खूप नुकसान झालंय. हापूस बागांचे तातडीने पंचनामे करून सरकारने कोणत्याही अटी न घालता सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी माजी आमदार बाळमाने यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, खेड, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये जोरदार पावसामुळे विजेचे 300 अधिक खांब पडले, तारा तुटल्या आणि वीज पुरवठा बराच काळ खंडित झाला होता. महावितरणचं 80 लाख रुपयांचं नुकसान झालं. महामार्गाचं काम अर्धवट असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं, काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. वीज पडून किंवा झाडं कोसळून घरं, गोठे, कुक्कुटपालन केंद्रांचं नुकसान झालं. एकंदरीतच 3 दिवसातल्या या पावसाने नागरिकांचे मोठे हाल झाले असून कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे आकाशवाणीनं रसिक श्रोत्यांसाठी आज अगर है शौक मिलने का या सांगीतिक मैफिलीचं आयोजन केलं आहे. आज संध्या

सकाळी 6 वाजता कोथरूडच्या बाल शिक्षण मंदिर सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. नाशिकमध्ये TCS कंपनीतल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला काल नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. मुदत संपल्यानं काल तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान TCS प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. आज जागतिक परिचारिका दिन आहे. यानिमित्तानं धुळ्यात परिचारिका संघटना, जिल्हा रुग्णालय तसंच भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज यांनी संयुक्तपणे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. यामध्ये 30 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. क्रिकेट. ICC नुकत्याच जाहीर केलेल्या पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यांच्या सांघिक क्रमवारीत भारतानं अव्वल स्थान कायम राखलं आहे. T20 क्रिकेट सामन्यांच्या क्रमवारीतही भारतानं वर्चस्व राखत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे. आज सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या संसाधनांवरचा ताण कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, पंतप्रधानांचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. भविष्यातल्या अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना जारी, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM गोल्ड, खरा सोना।
1: 101 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय। सकाळचे 10 वाजलेले आहेत। मनस्पर्शी कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार।

मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे. रसिक हो, संत मुक्ताबाई यांचा आज स्मृती दिन आहे. महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातल्या थोर संत आणि कवयित्री म्हणून आपण त्यांना ओळखतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई संत ज्ञानेश्वरांच्या धाकट्या भगिनी इतकीच त्यांची ओळख नाही, तर काही वेळेला अतिशय विकल मनोवस्थेमध्ये गेलेल्या ज्ञानदेवांना सांभाळण्याचं काम या मुक्ताईनी केलेलं आहे. संत चांगदेव सुद्धा त्यांना आपल्या गुरुस्थानी मानायचे.

शंभरांश एक मेगाहर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची एफएम गोल्ड वाहिनी आपण ऐकताय. मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि आता आपण ऐकणार आहोत आजची आपली एक छानशी गोष्ट. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे माझी मुक्ताई. एक छोटंसं घर होतं आणि

0: या घरामध्ये आई बाबा आणि त्यांची दोन मुलं राहत होती. मुलांची नावं होती सुरुद आणि मुक्ता. मुक्ताला सगळे विचारायचे, वा तुझं नाव किती छान ठेवलंय ग मुक्ता, तू खरोखरच मुक्ताई आहेस का ग, असं सगळे तिला गमतीने म्हणायचे. पण सुरुद खरोखर थोडासा रागीट होता आणि ही मुक्ता मात्र अतिशय शांत आणि नेहमी आपल्या दादाचा राग नियंत्रणात ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करणारी एक छोटीशी चिमणी होती. दादासुद्धा अभ्यासात हुशार, सगळ्यातच हुशार होता. पण त्याला जर असं काही मनाविरुद्ध झालं की त्याचं डोकं फिरायचं. या सुरुद आणि मुक्ताची गोष्ट आज आपण ऐकणार आहोत, पण आता मात्र वेळ झालेली आहे संदेश ऐकण्याची. आपण संदेश ऐकूया, त्यानंतर असेल एक छानसं गाणं आणि मग आपली गोष्ट.
1: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का देश के सभी एग्जाम वॉरियर्स के लिए विशेष संदेश.
2: जिंदगी परीक्षा के लिए नहीं है, हमारे जीवन को बनाने के लिए शिक्षा एक माध्यम है.
1: NCPCR आयोजित कर रहा है परीक्षा पर्व, जिसके लाइव सेशन के दौरान आप परीक्षा से संबंधित प्रश्न एक्सपर्ट से पूछ सकते हैं, जो कि 23 अप्रैल से 23 मई तक चलेंगे. अधिक जानकारी के लिए www.ncpcr.gov.in पर लॉगिन करें.

तर मंडळी, सुरुत मुक्ता आणि त्यांचे आई बाबा, आता सध्या मे महिन्याची सुट्टी होती दोघांनाही, पण जातानाच आज दोघांनाही आईनी बजावलेलं होतं, आपल्या नळाचं काम करायला प्लंबर काका येणार आहेत, मला माहिती आहे तुमची चित्रकलेची स्पर्धा आहे, पण आपल्या सोसायटीपासून फक्त मधला रस्ता क्रॉस केला की जो हॉल आहे त्या हॉलमध्ये ती स्पर्धा आहे, पण तुम्ही मात्र एक करायचं, काका येऊन गेल्यानंतरच स्पर्धेसाठी जायचं ठरलं होतं, आणि काका तर 10 वाजताच येणार आहेत. ते 10 वाजता आले की 10:15 ते अगदी 10:30 पर्यंत त्यांचं काम होऊन जाईल, मग तुम्ही दोघंही सावकाश घरातून निघा. आईनी दोघांनाही बजावलेलं होतं, कारण आज मला किंवा बाबांना सुट्टी घेणं शक्य नाही. बरं का मुलांनो, पण आपलं नळाचं काम मात्र आज व्हायलाच हवं बरं का, कारण तुम्हाला माहिती आहे की नाही, तो नळ गळत राहिला तर किती पाणी वाया जाईल, आणि आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, पाणी वाचवणं हे आपलं काम आहे. दोन्ही मुलांनी होकारार्थी माना डोलावल्या, कारण दोघांनाही त्या चित्रकलेच्या स्पर्धेला जायचं होतं. चित्रकलेची स्पर्धा होती 11 वाजता, त्यामुळे आई म्हणाली ते दोघांनाही पटलं, कारण मध्ये बराच वेळ होता. प्लंबर काका येणार होते 10 वाजता, मग 10:30 पर्यंत त्यांचं काम झालं की मग या दोघांनी स्पर्धेला जायचं असं अगदी पक्क ठरलेलं होतं. मग काय, दोघंही सगळी जय्यत तयारी करून 10 वाजताच तयार होऊन बसले होते. म्हणजे काका आले, त्यांचं काम झालं की लगेचच आपलं साहित्य घ्यायचं, ब्रश घ्यायचा, रंग घ्यायचे, पेन्सिल घ्यायच्या आणि स्पर्धेसाठी पळत सुटायचं. पण काय झालं, 10 वाजले, 10:15 वाजले, 10:30 वाजले, तरी काही प्लंबर काका उगवले नव्हते. आता मात्र सुरुतचा पारा चढायला लागला होता. 10:30 झाले, आणखी 5 मिनिटं झाली, मग तो रागारागाने घरामध्ये फेऱ्या मारायला लागला आणि मोठ्या मोठ्यांदा बडबडायला लागला. आता हे काका जर वेळेवर आले नाहीत तर आपल्याला स्पर्धेला कसं जाता येईल, 11 वाजता स्पर्धा आहे, मग यांचं काम झाल्याशिवाय आपल्याला निघताही येणार नाही. काय करायचं आता, एवढी सगळी तयारी करून काय उपयोग आहे मुक्ता, सांग बरं मला. मुक्ता म्हणाली, अरे दादा, आपण आता कितीही रागावलो, कितीही चिडलो, तरी काका आल्याशिवाय आपल्याला स्पर्धेला थोडंच जाता येणार आहे, तर तू रागावू नकोस, तू एक कर, अगदी सगळी तयारी आपण केलेलीच आहे, काकांचं काम झालं की मग आपण स्पर्धेला जाऊया. त्यावर सुरुत पुन्हा चिडला, वागवा शहाणीचेच मुठी, अगं स्पर्धेची वेळ 11 वाजता दिलेली आहे, आणि जर तोपर्यंत आपण पोचलो नाही तर आपल्याला कोण त्या स्पर्धेत भाग घ्यायला देणार, आणि मग आपल्याला चित्रसुद्धा कसं काढता येईल. शी, मी अगदी ठरवलंच होतं की या स्पर्धेमध्ये मस्त चित्र काढायचं आणि स्पर्धेमध्ये मला नंबरही मिळवायचा होता. आता सुरुदला राग, त्याचप्रमाणे रडूही येत होतं आणि भयंकर संताप आलेला होता. त्यांनी वर्तमानपत्रावर रागारागाने रेघोट्या ओढायला सुरुवात केली, इतक्यात दारावरची बेल वाजली. प्लंबर काका अतिशय घामाघूम होऊन आलेले होते, त्याबरोबर सुरून त्यांच्या अंगावर ओरडायला लागला, काय हे काका, ही काय येण्याची वेळ झाली का, तुम्ही 10 वाजता येणार होतात ना, अहो आम्हाला बाहेर जायचंय, आता किती वेळ लागेल तुमचं काम व्हायला. मग मात्र छोटी मुक्ताई पुढे झाली, ती म्हणाली, काका तुम्ही खूप घामाघूम झालेले दिसताय, तुम्हाला मी पाणी देऊ का, आणि तिने त्यांना लगेच पाणी दिलं. ते म्हणाले, बसून ते

पाणी प्यायले आणि म्हणाले, हो बाळा, झाला खरा उशीर मला, पण अरे काय करू, माझंही तसंच महत्त्वाचं काम होतं. बरं, दाखवा बरं मला कुठला नळ दुरुस्त करायचं आहे. मुक्ताईने वेळ न घालवता लगेचच त्यांना नळ दाखवला. त्यांनी लवकर लवकर काम करण्याचा प्रयत्न केला आणि 11:05 त्यांचं काम पूर्ण झालं. आणि मग आईनी त्यांना पैसे विचारून आधीच काढून ठेवलेले असल्यामुळे मुलांनी ते पैसे त्यांना दिले. आणि मग मुक्ता म्हणाली, चल दादा लवकर आता आपण जाऊया. तेव्हा सुरुद पुन्हा एकदा चिडला. तो म्हणाला, आता जाऊन काय उपयोग आहे, इथे 11:05 झाली. ती म्हणाली, अरे तू कशाला वेळ घालवतोयस, समोरच तर जायचं आहे आपल्याला, आपण 11:10 तिथे पोचू, फार उशीर नाही होणार दादा, असा हट्टीपणा करू नकोस. तो म्हणाला, नाही आता जाऊन उपयोग काय, वराती मागून घोडं, 11:00 बोलवलं होतं, अजून आपण इथेच. ती म्हणाली, अरे दादा स्वतःचा राग आहे ना, तो थोडासा आवर आणि आपण तिथे जाऊन तर पाहूया. स्पर्धा 11:00 ठोक्याला कशी बरं सुरू होईल, अनेक मुलं अनेक ठिकाणाहून त्या स्पर्धेसाठी येणार आहेत. त्यावर सुरुद म्हणाला, ए आजीबाई तू जास्त आगाऊपणा करू नकोस. ती म्हणाली, तू येतोयस का नाही, नाहीतर मी जाते. तो म्हणाला, बघ हं, तिथे गेल्यावर जर आपल्याला घेतलं नाही उशीर झाला म्हणून तर बघू काय ते. ती म्हणाली, अरे तू चल तर खरा, मग बघूया. मग या मुक्ताईने आपल्या रागावलेल्या दादाला शांत केलं आणि दोघंजण हळूहळू स्पर्धेच्या ठिकाणी पोचले. तोपर्यंत त्यांना 11:15 झालेले होते. तिने बाहेरच सांगितलं की आम्हाला थोडासा उशीर झालाय, पण आम्ही चित्र काढू शकतो का. त्यावर ते म्हणाले, या या या बसा. आणि मग दोघांनाही स्पर्धेसाठी आत घेण्यात आलं. बघतात तर काय, मुलांनी तिथे चित्र काढायला सुरुवातही केली होती. त्यानंतर ठरल्याप्रमाणे 12:00 चित्र काढलेलं गोळा करायला सुरुवात होणार होती. आता सुरुदला आणखीनच राग आला. आता मी माझं चित्र कसं पूर्ण करणार, मला चित्र काढायलाच 11:20 झालेले आहेत. तेव्हाही मुक्ता म्हणाली, अरे तू आता रागावत बसू नको, काढ बरं चटकन चित्र, तुला जसं येईल तसं काढ. मुक्तानी मात्र एक छोटंसं चित्र काढलं, ते भराभर रंगवलं आणि तिने ते परीक्षक मॅडमच्या हातात दिलं. आणि त्या बाईनं तिने सांगितलं की, बाई माझा दादा आहे ना, तो खूप छान चित्र काढतो, पण आज काय झालं, आमच्या घरामध्ये नळ रिपेअर करण्यासाठी काका येणार होते आणि ते झाल्यानंतरच तुम्ही स्पर्धेला जायचं असं आई बजावून गेली होती, आणि म्हणून आम्हाला इथे यायला थोडासा वेळ झाला, त्यामुळे कदाचित माझ्या दादाचं चित्र रंगून पूर्ण होणार नाही, तर त्याला तुम्ही वाढीव 5 द्याल का. त्यावरती बाई म्हणाल्या, अगं पण स्पर्धेची वेळ तर 11:00 होती, मुलं तर 11:15 इथे येऊन बसली होती, मग असं केलं तर त्यांच्यावर अन्याय नाही का होईल. बरं बघूया काय करता येत आहे ते. मी त्याला 5 वाढीव देईन, पण स्पर्धेच्या निकालाच्या वेळेला मात्र त्याच्या चित्राचा आम्हाला विचार नाही करता येणार. त्यावरती मुक्तानी मान हलवली. मग काय, सुरुदला आणखी 5 जास्तीची मिळाली, त्यामुळे त्याचं चित्र पूर्ण झालं. चित्र अतिशय सुंदर होतं. बाईंनी सगळी चित्र गोळा करून परीक्षकांच्या हातामध्ये दिली. आता काही क्षणातच परीक्षेचा निकाल जाहीर होणार होता. तेव्हासुद्धा सुरुद अतिशय रागावलेलाच होता. तो म्हणाला, या प्लंबर काकांमुळे सगळा घोटाळा झाला आणि मला काही आता बक्षीस मिळणार नाही. तो तोंड उतरवून बसला होता. स्पर्धा झाली, निकाल लागला, बक्षीसही जाहीर झालं. 3 वाचून झाले त्यावर सुरुदचा पारा आणखीन चढला आणि तो रागावून म्हणाला, काय उपयोग इथे येऊन, बघितलंस ना मुक्ते, मी तुला म्हटलं होतं की नाही मला चित्राचं बक्षीस मिळणार नाही. तितक्यात परीक्षकांनी सांगितलं की आपल्याकडे आज एक असा स्पर्धक आलेला आहे की ज्याने वेळेच्यापेक्षा उशिरा येऊन सुद्धा अतिशय सुंदर चित्र रंगवलेलं आहे, इतरांपेक्षा त्याला थोडासा वेळ कमी मिळाला,

0: परीक्षा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदे विषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता।
1: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि मनस्पर्शी कार्यक्रमातली माझी मुक्ताई ही बोधकथा अतिशय आवडल्याचे अभिप्राय प्रकाश कुलकर्णी, गौरी कुलकर्णी, गायत्री वैशंपायन, सुहास पांडे, श्रद्धा कर्णिक आणि मिलिंद टिपणीस या आमच्या श्रोत्यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली। सर्वांचे मनपूर्वक आभार। यानंतर रसिकहो आपल्यासाठी आहे आठवणीतली कविता। आठवणीतली ही कविता आहे मंगेश पाडगावकरांची, जिप्सी या त्यांच्या काव्यसंग्रहातली ही कविता आहे आणि कवितेचं नाव आहे क्षणात असल्या। असे भिडावे नकळत क्षणभर आपुले डोळे, उमलून यावे हृदयातील हितगुज मोकळे, असाच व्हावा स्पर्श कधी नवथर ओझरता, अन उमगावे जे शब्दांना ये न दाविता, तू उधळावे पाकळ्यांमधले निर्मळ मार्दव, सदा फुली परी सदा तुझे फुलणारे लाघव, तुझी गूढता मध्यरात्रीच्या आकाशापरी पटवित ओळख, पसरत यावी स्निग्ध अंतरी, ठाऊक मजला वाटही कधीतरी तमात बुडते, झुळझुळणा

अरे गीत आधारीचे अवचित थिजते कुणी करावी गहन उद्याची खंत आजपण क्षणात असल्या शाश्वतीचे जर नवे निमंत्रण जाणवेत तू चमक होऊनी नवी चांदणी जाणवेत तू चमक होऊनी गडे चांदणी अशीच अविरत शुभ्रक्षणांची करीत सांडणी अशीच अविरत शुभ्रक्षणांची करीत चांदणी

तर मंडळी, मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि मनस्पर्शी कार्यक्रम खूप खूप आवडतोय अशा प्रतिक्रिया सुनीता व्यवहारे आणि दीपा पालकर, त्याचप्रमाणे मिलिंद टिपणीस यांनी आमच्यापर्यंत दूरध्वनीच्या माध्यमातून पोहोचवल्या, त्यांचे मनपूर्वक आभार. तर मंडळी, आपल्याला आपण म्हणतो की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव असं म्हटलं जातं आणि सध्या सुट्ट्या सुरू आहेत आणि बऱ्याच जणांकडे पाहुणे येत आहेत, किंवा जर सुट्टी असेल तर बदल म्हणून आपणही कोणाच्या तरी घरी पाहुणे म्हणून जात असतो. पण काही गोष्टी मात्र अशा असतात की ज्या गोष्टींचा अनुभव आपल्याला पाहुणे आल्यानंतरच येतो आणि मग त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की अरे, या गोष्टींचा विचार जर आपण आधी केला असता तर मग आयत्या वेळेला आपली गडबड उडाली नसती. ज्या वेळेला काही विशिष्ट हेतूने पार्टीसाठी आपण पाहुण्यांना आपल्या घरी बोलावतो त्यावेळेला काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्याकडे आपण आवर्जून लक्ष द्यायला हवं, आणि असं मी नाही म्हणत आहे, असं तज्ज्ञ मंडळी म्हणत आहेत. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ह्याविषयी आपण बोलूया, पण त्याआधी ऐकूया हे छानसं गाणं.

0: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का देश के सभी एग्जाम वॉरियर्स के लिए विशेष संदेश।
1: अगर टाइम मैनेजमेंट सीख ली और समय का प्रोडक्टिव यूज सीख लिया तो आप देखिए, आप कभी भी प्रेशर नहीं लगेगा, थकान नहीं लगेगी।
0: NCPCR आयोजित कर रहा है परीक्षा पर्व, जिसके लाइव सेशन के दौरान आप परीक्षा से संबंधित प्रश्न एक्सपर्ट से पूछ सकते हैं, जो कि 23 अप्रैल से 23 मई तक चलेंगे। अधिक जानकारी के लिए www.ncpcr.gov.in पर लॉगिन करें।
2: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि पाहुणे येण्यापूर्वी करायची तयारी याविषयी आपण बोलत आहोत। सगळ्यात प्रथम आपल्याला जेवणात जे पदार्थ तयार करायचे त्या पदार्थांची एक छोटीशी यादी तयार करावी, आणि जर घरातली सगळीच माणसं नोकरी करणारी असतील तर ही यादी बनवल्यानंतर बाजारामधून आवश्यक त्या गोष्टींची खरेदी करणं हे अगदी अपरिहार्य असतं। कारण त्यानुसार जर आपण स्वयंपाक तयार करणार असतो पण एखादा पदार्थ मिळाला नाही तर मग मेनू सुद्धा बदलावा लागू शकतो। नुसता स्वयंपाकाचा विचार करून चालत नाही तर स्वयंपाकघरातली प्रत्येक वस्तू जागच्या जागी मिळाली पाहिजे। स्वयंपाकघर स्वच्छ असणं गरजेचं आहे, त्यामुळे तो स्वयंपाक जरी तयार झाला तरी त्याची नीट नेटकी मांडणी करणं गरजेचं आहे। तुमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांची संख्या तुम्ही जर योग्य वेळी विचारून घेतली असेल आणि जर योग्य तो आकडा तुम्हाला कळला असेल तर त्यानुसार ताटं, वाट्या, चमचे ह्या सगळ्याची व्यवस्थित व्यवस्था करणं गरजेचं आहे। जेवणानंतर जो गोड पदार्थ तुम्ही देणार आहात त्याबद्दल सुद्धा विचार करणं, आणि मग समजा तो पदार्थ म्हणजे गुलाबजाम असतील तर गुलाबजाम खाण्यासाठी काचेचे बाऊल, त्यासाठी लागणारे चमचे किंवा त्यासाठी लागणारी सगळी व्यवस्था करणं तितकंच महत्त्वाचं आहे। वॉश बेसिनजवळ नवीन साबण ठेवणं आणि स्वच्छ टॉवेल हात पुसण्यासाठी ठेवणं गरजेचं आहे। जमिनीवरती स्वच्छ गालिचा अंतरलेला असला पाहिजे। मीठ, तिखट, लिंबू, मिरपूड या नेहमी लागणाऱ्या गोष्टी आपल्या टेबलावरती मांडून ठेवलेल्या असल्या पाहिजेत। आणि बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी जेव्हा मोठ्या प्रमाणावर माणसं घरामध्ये येतात तेव्हा त्यांना कोणी वाढून देत नाही तर बुफे मांडून ठेवलेला असतो, आणि तिथे वेगवेगळे प्रकार

आणि वेगवेगळे पदार्थ ठेवलेले असतात. आपल्याला हवा तो पदार्थ प्रत्येक पाहुणा आपल्या आवडीनुसार आपल्या पानात वाढून घेत असतो. आणि मग अशा ठिकाणी जिथून पदार्थ लोक वाढून घेत आहेत, म्हणजे समजा एखाद्या भांड्यामध्ये पुऱ्या ठेवलेल्या आहेत आणि सगळेजण जाऊन पुऱ्या घेत आहेत, तर त्या पुऱ्या संपल्या की लगेचच पुन्हा नवीन पुऱ्या त्यामध्ये टाकणं, किंवा घेत असलेली भाजी संपत आली की पुन्हा त्या भांड्यामध्ये नेऊन नवी भाजी ओतणं, हे सगळं बघण्याचं काम घरातल्या यजमानांचं असतं. म्हणजे मग जे पदार्थ आपण अगदी खपून तयार केलेले असतात त्याचा आस्वाद सगळ्यांनाच घेता येतो. या छोट्या छोट्या गोष्टींची पूर्वतयारी जर आपल्याकडे केलेली असेल तर मग पाहुणे आल्यावर आपली तारांबळ उडणार नाही आणि त्यांचं आपल्याला संकट वाटणार नाही आणि पाहुण्यांच्या बरोबरीने आपण या सगळ्याचा आनंद घेऊ शकू.

शंभरांश एक मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबईची एफएम गोल्ड वाहिनी आपण ऐकताय. रसिका हो, 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून सगळीकडे पाळला जातो. आधुनिक नर्सिंगच्या संस्थापिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. त्या अनुषंगाने आज 11:05 एका परिचारिकेशी आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत, तेव्हा ऐकायला विसरू नका. आणि तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका आणि ऐकत रहा 100.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबईची एफ एम गोल्ड वाहिनी.

0: 100.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय. 11:12 झालेली आहेत आणि आता वेळ झालेली आहे एक प्रायोजित कार्यक्रम ऐकण्याची.
1: जाहीर सूचना. या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असे नाही. धन्यवाद.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत तन्वी हर्बल्स तन्वी शता टॅबलेट्स. आता आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम तन्वी शता आरोग्य सल्ला. आज आपल्याला आरोग्य सल्ला देणार आहेत तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे.
3: नमस्कार श्रोते हो, मी तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे आपलं मनापासून स्वागत करते. निरोगी राहण्यासाठी, तेजस्वी त्वचा, दाट केस, शक्तीस्फूर्तीसाठी रोज घ्या बेस्ट टॉनिक 2 तन्वी शता टॅबलेट्स. खाणं नीट तर आरोग्य नीट. म्हणून तर तेलातुपाचं योग्य वंगणही आहारात हवं. गॅसेस अंगदुखीचा त्रास होऊ नये म्हणून रोज घ्या डायजेस्टिव्ह वातशांती टॅबलेट्स. सतत सर्दी खफाचा त्रास असेल तर जेवण झाल्यावर फळं खाऊ नका. संध्याकाळी फळं खा आणि सर्दी घसादुखी असेल तर संथ कफ आणि खोकला आणि घोरड्यावर घ्या तन्वी ज्येष्ठा टॅबलेट्स. वाढीच्या वयात मुलांना पोळी भाजी आमटी भात असं पौष्टिक घरगुती जेवण द्या. मुलांचे मित्र बना आणि त्यांना द्या अश्वयष्टी टॅबलेट आणि स्टुडंट्स टॉनिक ओजसा टॅबलेट. सुडौल बांध्यासाठी रोज घरचा केर काढला, लादी पुसली, खाली बसून मांडी घालून जेवायला बसलं तरी पुरेसं आहे. सोबत फिटनेससाठी रोज घ्या स्वीट स्लिम टॅबलेट. एखादा तरी सोन्याचा दागिना अंगावर जरूर घाला आणि त्वचेला द्या सोन्याची झळाळी. त्याबरोबर रोज घ्या जनरल टॉनिक शतजीवंती टॅबलेट. च्यवनप्राशचा आगळं वेगळं रूप म्हणजे नैसर्गिक हर्बल तन्वी प्राशम. पाण्यात घालून रोज हर्बल कोल्ड्रिंक तन्वी प्राशम प्या आणि फिट राहा. फिशर स्पाइसचा त्रास असणाऱ्यांनी रोज सुरणाची भाजी खा, भरपूर पाणी प्या आणि रोज घ्या तन्वी त्रिफळासत्व आणि तन्वी ज्येष्ठा टॅबलेट. आपल्या मुलांना जेवण नीट चावून खायला शिकवा. नुसतं अन्न गिळलं तर आतड्यात कुजून जंतांचा त्रास होतो. त्यासाठी रोज रात्री घ्या तन्वीची वर्मेक्स टॅबलेट. बॉडी शेपअप करायला आणि अंगदुखी गुडघेदुखीवर केतकी आणि तन्वी तिला पेन ऑइलचा मसाज करा. सकाळी उठल्यावर गोड टूथपेस्ट ऐवजी चिमूटभर धवलदंती पावडरने ब्रश करा आणि दातांचं आरोग्य उत्तम ठेवा. केसांचं आरोग्य उत्तम ठेवायचंय मग पौष्टिक आहार, शांत झोप, आनंदी मन हवं. तन्वी शता तन्वी प्राशम घ्या आणि सोबत केस धुवायला वापरा तन्वी अँटी डँड्रफ हेअर वॉश लोशन आणि बघा केसांचं आरोग्य कसं उत्तम राहतं. केसांच्या उत्तम आरोग्यासाठी रोज केशबला तेल लावा आणि आठवड्यातनं एकदा जास्वंद जॉय पावडरचा आणि कोंडा असेल तर डँड्रफेंट पावडरचा लेप लावा. केस गळणं, केस पिकणं यावर रोज घ्या तन्वी शता तन्वी प्राशम. केसांना लावा केशकलपिनीचा लेप आणि केशकीर्ती लोशनने केस धुवा. आपला चेहरा असतो आपल्या सौंदर्याचा आरसा. याचं जतन करण्यासाठी रोज लावा तन्वी स्किन क्रीम आणि चेहरा ताजा तवाना टवटवीत ठेवा. गालावर गुलाब फुलण्यासाठी रोज घ्या तन्वी गोरेक्स टॅबलेट आणि पिंपल्स रुक्षतेवर निस्तेज त्वचेला तन्वी स्किन लोशन लावून चेहरा तेजस्वी ठेवा. त्वचेचं कालवण्यापासून संरक्षण करायचं असेल तर रोज लावा सुगंधी तन्वी गंधा फेस पावडर आणि चेहऱ्याचं सौंदर्य खुलवा. अंडर आय सर्कल्स तळपायाच्या 10 तन्वी सॉफ्ट घृत क्रीमचा मसाज करा आणि चेहरा त्वचा बनवा रेशम रेशम. पायाच्या भेगा, खाज, काळे डाग, अलर्जीवर उपटन जॉय लोशनने त्वचा धुवा, त्वचा निरोगी तेजस्वी बनवा. उज्ज्वल नितळ मुलायम त्वचेसाठी रोज तन्वी शता तन्वी प्राशम घ्या आणि रोज पपई जॉय लोशनने चेहरा धुवा आणि आकर्षक दिसा. वृक्ष निस्तेज अलर्जिक त्वचा असेल तर कुकुंबर जॉय लोशनने चेहरा धुवा आणि चेहरा बनवा सॉफ्ट सॉफ्ट. पिंपल्स काळ्या डागांवर पिंपल टोन पावडरचा लेप लावा. काळवणलेल्या त्वचेला कनका लेप लावून उज्ज्वल बनवा आणि सोबत घ्या तन्वी शता आणि तन्वी प्राशम. कापणे भाजणे जखमेवर लिप बाम किशन मलम लावून त्वचा तेजस्वी ठेवा आणि डोकेदुखी गुडघेदुखीवर तन्वी ऑइनमेंट लावा. त्वचा नितळ मृदू मुलायम राहण्यासाठी वृक्ष निस्तेज त्वचेला केसांना लावा अलोवेरा जॉय पावडरचा लेप. डॉक्टर पुष्कराज, डॉक्टर मानसी, डॉक्टर रुचा हे तन्वी संचालक आणि सर्व तन्वी पॅनल डॉक्टर्स घंटाळी ठाणे आणि दादर इथल्या तन्वी हर्बल क्लिनिकमध्ये रोज फ्री चेकअपसाठी हजर असतात. तेव्हा तुमच्या कुठल्याही आरोग्य समस्येवर आजच आपल्या तन्वी डॉक्टरांचा मोफत सल्ला घ्या. न चुकता तन्वी पुस्तिका वाचा जी मोफत आहे आणि त्याचबरोबरीने सर्व तन्वी प्रॉडक्ट्स केमिस्टकडे उपलब्ध आहेत. ऑनलाईन सुद्धा www.tanviherbals.com वर तुम्ही खरेदी करू शकता.
1: तन्वी हर्बल क्लिनिक रोज फ्री चेकअप. डॉक्टर मानसी तन्वी क्लिनिक 9833683021. डॉक्टर रुचाज तन्वी क्लिनिक.

0: यूनिक 9082911530 तन्वी दादर क्लिनिक 9833683621 तन्वी हर्बल्स ऑफिस 9820075813। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते तन्वी हर्बल्स तन्वी शता टॅबलेट्स।
1: प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला।

0: 100.1 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय. सकाळचे 11:05:50 झालेली आहेत. युवा तरंग कार्यक्रमाच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार. मित्रमैत्रिणींनो, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आजचा दिवस हा जागतिक परिचारिका दिन म्हणून सगळीकडे पाळला जातो. आधुनिक नर्सिंगच्या संस्थापिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा आज जन्मदिवस आहे आणि म्हणूनच या अनुषंगाने आज एका परिचारिका मैत्रिणीशी आपण दिलखुलास गप्पा मारणार आहोत, जिचं नाव आहे नीता ओव्हाळ झोटिंग. हाय नीता.
1: हाय,
0: कशी आहेस तू?
1: हो मजेत. तुम्ही कशा?
0: मी पण मस्त. आणि विशेष म्हणजे आज जो परिचारिका दिवस आहे, या परिचारिका दिनाच्या तुला मी आकाशवाणीतर्फे आणि सगळ्या श्रोत्यांतर्फे मनापासून शुभेच्छा देते.
1: हो हो, खूप खूप धन्यवाद मॅडम.
0: आणि मला तुला असं विचारायचंय नीता, की खरं तर परिचारिका होणं म्हणजे असं तुझं काही स्वप्न होतं का ग, की लहानपणापासूनच तू ठरवलं होतंस की मला हाच व्यवसाय करायचंय किंवा मला नर्सिंगचा कोर्स करायचंय, असं काही तुझ्या डोक्यात होतं का?
1: हो, मला लहानपणापासूनच लोकांची सेवा करायला आवडायची. मुळात आमच्या घरी आजी होती, त्यांची आम्ही खूप सेवा केली आणि आमचे आई वडिलांचे स्वप्न सुद्धा होते की कुणीतरी असं डॉक्टर किंवा नर्स टीचर व्हावं. म्हणजे माझ्या वडिलांची इच्छा होती की एकतरी मुलाचं डॉक्टर व्हावं. आईची इच्छा तिच्या शिक्षणापासूनच होती, म्हणजे तिला टीचर किंवा नर्स व्हायचं होतं, पण त्या काळात एवढे परवानगी द्यायची नाही मुलींना बाहेर जायला. तर मग त्यांची स्वप्न आम्ही पूर्ण केली. म्हणजे माझ्या बहीण डॉक्टर झाली, माझी बहीण टीचर झाली आणि मी नर्स झाले. माझा भाऊ आहे तो बी फार्मसी. मग त्याचप्रमाणे माझ्या तेव्हापासूनच माझ्या मनामध्ये नर्सिंगची आवड निर्माण झाली होती.
0: वा मस्त. मग तुझ्या मनात ही आवड होती आणि तू म्हणालीस की तुझ्या आई बाबांचं स्वप्न होतं, तर मग ते तू पूर्ण करायचं ठरवलंस, बरोबर? आणि मग त्यासाठी तू काय केलंस, म्हणजे काय प्रशिक्षण घेतलंस ते आम्हाला सांग.
1: हो, त्यासाठी लोकांची मदत करायचीच होती आणि त्यांच्या काळजीसाठी सहभागी व्हायचं होतं. त्यासाठी मी नर्सिंग कोर्स केला. तो मी BY नायर हॉस्पिटल आहे, तिथे 3.5 वर्षाचा नर्सिंग कोर्स केला. माझं नर्सिंग पूर्ण केलं.
0: फक्त हा जो तू कोर्स केलास असं म्हणालीस, तो तू 12वी नंतर केलास का ग्रॅज्युएशन नंतर केलास?
1: नाही, 12वी सायन्स नंतर केला.
0: 12वी सायन्स,
1: 12वी सायन्स नंतर नर्सिंग कोर्स आहे, तर तो मी नर्सिंग कोर्स केला आफ्टर 12वी.
0: ओके. आणि आता मला तुला याबद्दल आणखी एक गोष्ट विचारायची आहे, की आता सुद्धा अनेक मुलींना असं वाटतं किंवा त्यांचं पण असं स्वप्न असतं तुझ्यासारखं की मला पण परिचारिका व्हायचं आहे आणि मला सगळ्यांची सेवा करायची, तर मग त्यांच्यासाठी आता 12वी नंतर जसे कोर्सेस आहेत तसे आणखी ग्रॅज्युएशन नंतर पण कोर्सेस आहेत का?
1: हो, 12वी निकाल आता लागलाय नुकताच ना, तर या फील्डमध्ये पण ते येऊ शकतात. पण त्यासाठी त्यांना सायन्स कंपल्सरी आहे, 12th सायन्स.
0: आफ्टर
1: 12th सायन्स तुम्ही नर्सिंग करू शकता. मग त्यामध्ये पण प्रकार आहे, म्हणजे तुम्हाला जर ANM आहे, GNM आहे, BSc नर्सिंग आहे, म्हणजे ANM 2 वर्षाचं आहे, मग ते GNM आहे ते 3.5-3 वर्षाचं आहे, BSc नर्सिंग ती डिग्री आहे 4 वर्षाची. तुम्ही या फील्डमध्ये पण तुम्ही येऊन, म्हणजे हे एक नोबल आहे, नोबल प्रोफेशन आहे.
0: वा, खूप छान. आणि म्हणून आज ज्या आपल्या मैत्रिणी हा कार्यक्रम ऐकतायत त्या सुद्धा या क्षेत्राकडे वळू शकतात आणि सेवाभावी वृत्तीने काम करू शकतात. तर आता हो, आता आपण नीता ओव्हाळ झोटिंग या ज्या परिचारिका किंवा त्यांना आपण म्हणतो की नर्सिंग ऑफिसर आहेत त्या, तर त्यांच्याशी आपल्याला गप्पा मारायच्या आहेतच, पण त्याआधी आपण एक छोटंसं गाणं ऐकूया, चालेल ना नीता?
1: हो हो, नक्कीच.

0: मित्रमैत्रिणींनो, युवा तरंग कार्यक्रमामध्ये आज परिचारिका दिनाच्या अनुषंगाने आपण गप्पा मारतो आहोत युवा परिचारिका नीता ओव्हाळ झोटिंग यांच्याशी. तर नीता, तू ठरवलंस आणि तू ट्रेनिंग वगैरे पूर्ण केलंस आणि मग प्रत्यक्ष काम करायला तुझी केव्हापासून सुरुवात झाली आणि कुठे पहिल्यांदा तू काम सुरू केलंस?
1: माझं 2008 साली परिचारिका म्हणून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कामाला सुरुवात केली. सुरुवातीला मी सगळ्यात प्रथम मी कॅन्सर हॉस्पिटल जे ताटाला आहे तिथे पहिल्यांदा काम करताना अनुभव खूप भाविक आणि शिकवणारा होता.
0: बर, तर तिथे तुला काय अनुभव मिळाला? म्हणजे आपण खर तर या रोगाचं नुसतं नाव जरी ऐकलं ना तरी आपल्याला सगळ्यांना धडकी भरते. मग तिथे येणारे पेशंट्स जे असायचे ते अर्थातच खूप निराश झालेले असतील, तर काय अनुभव होता तुझा तिथला?
1: तिकडचा अनुभव फारच भाविकच होता. रुग्णांची वेदना जवळून पहिल्यांदा, पण त्यांच्या बरोबर त्यांची धीर आणि जगण्याची इच्छा पाहून मला अजूनही समर्पणाने काम करण्याची प्रेरणा मिळाली. सुरुवातीला थोडी भीती आणि ताण होता, पण हळूहळू आत्मविश्वास वाढत गेला आणि मग तिथे म्हणजे इझी पडलं म्हणजे त्यानंतर.
0: बरोबर आहे, म्हणजे तू म्हणालीस की तिथे येणारे पेशंट त्यांचं जे दुःख तू इतक्या जवळून बघितलंस त्यातून त्यांची जी दुर्दम्य इच्छा तरी सुद्धा त्या सगळ्यावर मात करून जगण्याची, याने तुला आयुष्यात खूप काही शिकवलं. किती छान गोष्ट आहे. आणि मग त्यानंतर पुढे तुला कुठे संधी मिळाली आणि आता सध्या तू कुठे काम करतेस?
1: त्यानंतर मला बरेच मी हॉस्पिटल म्हणजे कुपलाबेन हॉस्पिटल आहे तिथेही मी केलं काम. त्यानंतर

0: तुझ्या हॉस्पिटल आहे तिथेही मी काम केलं. त्यानंतर आता मी सध्या 12 वर्ष झाली मी लोकमान्य टिळक म्युन्सिपल हॉस्पिटलमध्ये काम करत आहे.
1: अरे वा. आणि मग आता इथे जेव्हा तू काम करतेस त्यावेळेला तुझा अनुभव अर्थातच वेगळा असेल, म्हणजे त्याबद्दलही मला तुला प्रश्न विचारायचे आहेत. पण त्याआधी आपण एक गाणं ऐकूया आणि मग तुझ्या इथल्या अनुभवांबद्दल आम्हाला तुझ्याशी गप्पा मारायला आवडतील.

0: शंभरांश एक मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईचे एफ एम गोल्ड वाहिनी आपण ऐकताय. आणि आज जवळपास एक तप ज्या सायन हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करत आहेत अशा नीता ओव्हाळ झोटिंग यांच्याशी आपण गप्पा मारतोय. तर खरं म्हणजे नीता, असं असतं ना की कोणालाही असं वाटत नाही की हॉस्पिटलमध्ये यावं किंवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये आल्यावर प्रत्येक जण घाबरलेला असतो.
1: हो,
0: तर मग अशा वेळेला पेशंट, आणि मला खास करून असं विचारायचंय की तू म्हणालीस की आईच्या प्रेरणेमुळे तू डॉक्टर झालीस, पण ज्या वेळेला मुली आई होण्यासाठी येतात, म्हणजे प्रसूतीसाठी ज्या मुली दवाखान्यामध्ये येतात, हॉस्पिटलमध्ये येतात, तर त्यांना तू कशा प्रकारे धीर देतेस त्याबद्दल आम्हाला सांग.
1: हो, प्रसूतीसाठी येणाऱ्या मुलींचा तर असं आहे की आईचा हा दुसरा जन्मच असतो. आपण असं प्रसूतीसाठी येणाऱ्या मुलींना मी शांतपणे आणि प्रेमाने समजवते, त्यांच्या मनातील भीती कमी करण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना धीर देते की सर्व काही व्यवस्थित होईल. डॉक्टरांची सूचना किंवा काळजी कशी घ्यायची आणि प्रसूतीच्या दरम्यान काय होईल हे सोप्या भाषेत सांगते आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्या अधिक शांत राहतात आणि होऊन जात सगळं व्यवस्थित. जेव्हा त्यांच्या हातामध्ये जे बाळ येतं त्यांचा तो आनंद बघण्यासारखाच असतो. म्हणजे ते जे काही वेदना त्यांनी आधी सहन केल्या ते सगळं आपल्याच प्रमाणे म्हणजे त्यांच्या विसरूनच जातात की काय त्यांना पेन होतं तेव्हा.
0: बरोबर. आणि मग त्यांच्यासाठी तो सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. आणि आता तू खूप सांगितलंस छान नीता की त्यावेळेला तिला धीर देण्याची गरज असते, शांत करण्याची गरज असते आणि ते सगळं काम तुम्ही करत असता. हे झालं प्रसूतीला येणाऱ्या मुलींबद्दल. पण आपण असं बघतो की आजकाल असं झालंय ना की घरामध्ये जे आपले ज्येष्ठ नागरिक असतात त्यांची काळजी घेणारं सुद्धा कोणी नसतं आणि मग त्यांनाही हॉस्पिटलमध्ये येण्याची इच्छा नसते. मग बऱ्याच वेळा ते सुद्धा तिथे यायला विरोध करतात किंवा काही जण रागावून बसतात, आम्ही औषधं घेणार नाही किंवा आम्ही डॉक्टरांचं ऐकणारच नाही, आम्हाला आत्ताच्या आत्ता घरी सोडा. मग अशा प्रकारचे जे पेशंट असतात त्यांना तुम्ही कशा पद्धतीने हाताळता?
1: ऍक्च्युली वयस्कर लोक हे लहान वयांसारखेच असतात, म्हणजे त्यांना समजून एक लहान बाळांना कसं समजावं जातं तसं त्यांना समजावं लागतं. मग त्यांच्या गोडीने त्यांच्या पद्धतीने आम्ही त्यांना समजून घेतो आणि त्यांना सांगतोही की आपण तुम्ही वेळेवर लवकरात लवकर बरं व्हायचं आहे ना, म्हणजे 4 दिवसाच्या आधी 2 दिवसात सुट्टी हवी आहे ना, तर तुम्ही आम्हाला थोडस प्रोत्साहन म्हणजे त्यांना हेल्प करतो आम्ही आणि तेही समजून घेतात. म्हणजे काय काय जण चिडचिड करतातच आणि काय काहींचे पेरेंट्स त्यांना सोडूनही जातात.
0: बर.
1: मग त्यांच्या वेळी आम्ही त्यांच्यासोबत त्यांचे पेरेंट्स होऊन त्यांची सेवा करतो आणि तेही आम्हाला प्रोत्साहन देतात, हेल्प करतात, सपोर्ट देतात आणि त्यांचाही आत्मविश्वास वाढतो आणि ते आमच्यावर विश्वास ठेवून ते सगळं काय ट्रीटमेंट आहे त्याच्यासाठी ते आम्हाला हेल्प होतात त्यांची. म्हणजे
0: आणि ते जेव्हा जात असतील त्यांच्या घरी तेव्हा त्यांचे जे आशीर्वाद तुम्हाला मिळत असतील.
1: हो, ते तर खूपच भरभरून आशीर्वाद म्हणजे ब्लेसिंग खूप देतात. तेव्हा तो आनंद असतो ना की हा आपण हे एक नोबल प्रोफेशन चूज केलंय ना, ते सार्थक होतं तिथे. म्हणजे खूप रुग्ण आहे ना जेव्हा डिस्चार्ज होतात ना त्यांचे ब्लेसिंग्सनी आणि त्यांची स्माइल असते, काय काय खूप असे अप्रिशिएट करतात ना, ते बघण्यासारखं असतं. म्हणजे आम्हालाही मलाही स्वतःलाही वाटतं की हा आपण एक छान नोबल प्रोफेशन चूज केलंय की हात काय हेच नाही, प्रश्नच नाही.
0: बरोबर. हे झालं म्हणजे तू म्हणालीस तसा हा सगळा आदर्शवाद झाला. पण असं असताना गं की तुम्ही तिथे काम करता, तुमचे ड्युटीचे आवर्स ठरलेले असतात आणि मग त्यानंतर जेव्हा तुम्ही स्वतःच्या घरी जाता तर घरामधल्या लोकांचं आरोग्य सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. म्हणजे इथे अनेक लोकांच्या संपर्कात तुम्ही येता तर मग त्यामुळे तू स्वतःच्या आरोग्याची काळजी, म्हणजे एक परिचारिका म्हणून तू स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घेतेस ते जरा आम्हाला नीट सांग. कारण काय, आज अनेक मुली हा कार्यक्रम ऐकतायत आणि त्यांना सुद्धा जर पुढे जाऊन परिचारिका व्हायचं असेल तर त्यांना ह्या तुझ्या टिप्स खूप उपयोगी पडणार आहेत.
1: आम्ही आमचे कसं घरी जायच्या आधी म्हणजे आमचे 3 ड्रेस आहे, म्हणजे युनिफॉर्म असतो एक, युनिफॉर्म चेंज केला मग घरचे
0: कपडे.
1: मग ती घरी गेल्यानंतर एक रूमच आहे तिथेच आम्ही सध्या चेंज करतो आणि आंघोळ मेन तर डायरेक्ट आंघोळीलाच जाते. आंघोळ झाल्यानंतर म्हणजे पौष्टिक आहार घेतलाच पाहिजे. आणि जरी ड्युटीवर असताना सुद्धा पौष्टिक आहार हा महत्वाचा आहे, का तर रिकामी पोटी घेऊन तर आपल्यालाही इन्फेक्शन आहे ना. आपली इम्युनिटी वाढण्यासाठी आपण पौष्टिक आहार घेतला पाहिजे, घरची पण काळजी घेतली पाहिजे. स्वतःचं मेन शरीर व्यवस्थित असलं तर आपण लोकांची सेवा करू. मग त्याचप्रमाणे आम्ही आपले जे काय डिस्कार्ड करून सगळं ग्लोव्ह वगैरे सगळं डिस्कार्ड करून तिथेही हॉस्पिटलमध्ये सुद्धा आम्ही ते फ्रेश होतो आधी, मग आमचे घरचे कपडे घालून आमचे घरचं काय वस्तू आहे ते घेऊन येतो. आणि घरी सुद्धा आल्यानंतर पहिलं ते एक जागाच आहे तिथे आम्ही सगळं ठेवतो हॉस्पिटलचं, तिथे जेणेकरून लहान मुलंही हात लावणार नाही किंवा कुणाचं म्हणजे त्यांनाही काय त्रास होणार.
0: बरोबर, कोणी त्याच्या संपर्कात येणार नाही.
1: हो, आणि त्यानंतर आंघोळ केल्याशिवाय आम्ही काय कुठे हात लावतही नाही. आणि झाल्यानंतर मग मेन आपलं स्वतःसाठी हेल्थ मेन आहे. आधी स्वतः जर आपण हेल्दी असू तर लोकांची सेवा करणार, आपली इम्युनिटी चांगली असेल तरच आपण पुढे राहून असं.
0: बरोबर आहे, म्हणजे हे खूप गरजेचं असतं. तुमची स्वतःच जे आरोग्य आहे, परिचारिकांनी स्वतः आधी शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असणं गरजेचं आहे. मग मला असं विचारायचं नीता तुला की हे तू खूप छान सांगितलंस की आपण म्हणतो ना सर सलामत तो पगडी पचास. तुम्ही जर छान असाल, तुम्ही जर हेल्दी असाल, तरच तुम्ही धावून तिथे येणाऱ्या पेशंटची सेवा करू शकता. नंतर त्यांना नेमकं त्यांच्यासाठी काय करायचं हे सगळं तुम्हाला करणं शक्य असतं ज्या वेळेला तुम्ही फिजिकली ॲज वेल ॲज मेंटली फिट असता. मग यासाठी तू हे सगळं सांगितलंस, ही झाली आरोग्याची काळजी. पण आपण नेहमी म्हणतो ना की आहार आणि तेवढाच विहार सुद्धा महत्वाचा असतो. तर तुम्हाला असा काही एक्सरसाइज वगैरे करण्यासाठी वेळ मिळतो का, किंवा त्या पद्धतीच्या आरोग्याकडे, शारीरिक आरोग्याकडे आहार हा त्यातला एक भाग झाला, तसा एक्सरसाइज किंवा योगा असं काही तू करतेस का?
1: हो, मी एक्सरसाइज योगा मेडिटेशन करते. सकाळी उठल्यावरती मेडिटेशन असतं माझं, नंतर अफर्मेशन असतं. म्हणजे स्वतः आपण आपल्या मी हेल्दी आहे असं तुम्ही मनात बोलायला पाहिजे. म्हणजे मी हेल्दी आहे, मी आजचा दिवस चांगला जाणार माझा, मी लोकांची सेवा करणार, माझी मला ब्लेसिंग मिळणार, हे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवलंच पाहिजे तर फुल डे आपला छान जाणार. तर मी सकाळी मेडिटेशन असतं माझं, योगा असतं, ब्रीदिंग एक्सरसाइज असतात, मग अपर बॉडी लोअर बॉडी एक्सरसाइज करते. 45 मिनिट्स माझे एक्सरसाइज असतात, त्या म्हणून आपलं पुन्हा शरीर सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि फुल टाइम आपण फुल डे फ्रेश राहतो.
0: बरोबर.
1: तर नॉट ओनली जेवण पण आपल्या एक्सरसाइज शरीरासाठी खूप महत्वाची आहे, ते माझं डेली असतं,
0: ते सुरू असतं. व्हेरी गुड. आणखीन आता मला तुला असं विचारायचंय की आधी सुरुवातीला तू म्हणजे ह्या सगळ्या पेशंट्सची वगैरे सेवा करायचीस, पण आता सध्या तू ऑपरेशन थिएटरला काम करतेस, तर मग तिथे ज्या परिचारिका असतात त्यांचं नेमकं काय काम असतं याबद्दल आम्हाला सांग.
1: ऑपरेशन थिएटरमध्ये तर आमचा खूप मोठा रोल असतो. म्हणजे नर्सेसच जास्त मेन रोल आहे की ऑपरेशन थिएटरमध्ये काम करताना खूप जबाबदारीने आणि सतर्कतेने काम करावे लागतात. ऑपरेशनसाठी लागणारी जे काही सर्व साधन औषधे योग्य प्रकारे तयार आहेत का तपासावं लागतं. डॉक्टरांच्या ऑपरेशन डॉक्टरांना ऑपरेशनच्या दरम्यान मदत करणे, स्वच्छता राखणे, नियम पाळणे, हे तसेच रुग्णांची काळजी घेणेही महत्वाची आहे. जबाबदारी असते तिथे.
0: बरोबर.
1: तिथे प्रत्येक काम वेळेवर आणि अचूकपणे करून

0: दर्यास्ते
1: हो
0: आणि हे खूप मोठं काम
1: जेवढा आम्ही ते आहे म्हणजे आमच्यावर डॉक्टरांचा पूर्ण विश्वास असतो आणि आम्ही ते पूर्ण काउंटिंग करूनच त्यांना मग क्लोजिंगच्या सांगतो म्हणजे तोपर्यंत ते काही क्लोज नाही करत आणि ते मुळात आम्हाला विचारतात आणि तेवढा विश्वास आहे डॉक्टरांचा तेच आमच्यावर खूप असं म्हणजे हे
0: खूप वेगळं आहे. म्हणजे जसं तू बोलता बोलता सांगितलंस की आधी मनापासून तुम्हाला वाटलं पाहिजे की रुग्णांची आपण सेवा केली पाहिजे, इथे आलेल्या लोकांना आपण माणुसकीच्या नात्याने पुन्हा उभं केलं पाहिजे, त्यांना आत्मविश्वास दिला पाहिजे, तरच तुम्ही हे काम करू शकता. पण हे सगळं करताना सगळ्यात महत्वाचा असतो तो तुमच्या घरातल्यांचा सपोर्ट. तर त्या बाबतीत तुझा काय अनुभव आहे?
1: हो माझा म्हणजे पहिलं तर धन्यवाद करणार आभार म्हणजे माझ्या आई वडिलांना, त्यांनी मला हे शिक्षणासाठी म्हणजे त्यांची तर स्वप्न होतीच पण त्यांनी त्यासाठीही त्यांचं प्रोत्साहन दिलं म्हणजे हेल्प केली आम्हाला. मी 3.5 वर्षाचा कोर्स करताना मी इकडे हॉस्टेलला होते तर तिथेही ते यायचे म्हणजे पहिल्यांदाच मी तिकडे हॉस्टेल म्हणजे घर सोडून हॉस्टेलला राहायचे तर तिथेही मला खूप त्यांनी सपोर्ट केला शिक्षण घेण्यासाठी. पूर्ण 3.5 वर्षामध्ये आजारी सुद्धा झाले पण त्यांनी मला असं नाही डिसकंटिन्यू करायला दिलं, पूर्ण करण्याची म्हणजे त्यांनी मला सपोर्ट एवढा दिला होता की ते करायला माझ्या म्हणजे मला इच्छा तर होती पण मध्ये आजार पण झाला तर काय काय काय जण डिसकंटिन्यू होतात पण ते न करता मी पूर्ण त्यांच्यामुळे त्यांच्या सपोर्टमुळे माझ्या आई वडिलांच्या सपोर्टमुळे मी नर्सिंग करू पूर्ण केलं. माहेरी तर झाले नर्सिंगचा जॉबही झाला. सासरमध्ये जेव्हा मी गेले तर त्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला माझ्या मिस्टरांनी माझ्या सासूबाईंनी. का तर काय काय जण कसं नर्सिंग हे प्रोफेशनला कधी कधी कमी मानलं जातं किंवा त्यांच्या 3 पाळ्या असतात, नाईट असते, मॉर्निंग इव्हनिंग नाईट, मग तसं त्यांना ऍडजस्ट घरचं पण ऍडजस्ट करावं लागतं. तर तसं माझ्या सासरकडच्यांनी पण मला पूर्ण सपोर्ट केला. त्यांनी मला सगळ्या ड्युट्यांमध्ये म्हणजे वेळेवर राहायला दिलं आणि मेन सपोर्ट माझ्या मुलांनाही सांभाळण्याचं वगैरे त्यांनी खूप मला त्यामध्ये पण हेल्प केली आहे. तर आय एम लक्की मी मानते की घरच्यांमुळे मी आता सध्या सुद्धा या प्रोफेशन मध्ये आहे आणि अशीच पुढे राहणार आणि रुग्णाची सेवा करणार.
0: खूप छान मिता, आजच्या या स्पेशल दिवशी म्हणूया आपण, आज खरं तर तुमचाच दिवस आहे. तुझ्यासारखी ज्यांची स्वप्न आहे, ज्यांच्या मनात इच्छा आहे रुग्णांची सेवा करण्याची, तर तुझी अशीच पुढचीही सगळी स्वप्न पूर्ण होत अशी तुला शुभेच्छा देते. आणि याच्या कार्यक्रमामध्ये तू सहभागी झालीस आणि आपल्या मित्रमैत्रिणींशी इतक्या छान गप्पा मारल्यास त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने पुन्हा एकदा तुझे आभार मानते. धन्यवाद.
1: हो खूप खूप आभार तुमचे पण. नर्सिंग हे एक महान व मानव सेवेचं प्रोफेशन आहे हे सगळ्यांनी ज्यांना ज्यांना मिळेल अपॉर्च्युनिटी त्यांनी करू शकता आणि खरंच ह्याच्यातून आपल्याला खूप असं ब्लेसिंग खूप मिळतात. त्यामुळे तुमचे पण मी खूप आभार आहे की तुम्ही मला इथे बोलवलं, त्याचे मनापासून आभार.
0: धन्यवाद
1: धन्यवाद
0: धन्यवाद.

आजकल दिशा स्कीम च्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदी विषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईट वर माहिती मिळवू शकता.

रसिका हो, आज परिचारिका दिनाच्या अनुषंगाने नीता ओहाळ झुटिंग यांची मुलाखत आपण ऐकली. ही मुलाखत खूप आवडल्याची प्रतिक्रिया शुभांगी कारेकर यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली. त्यांचे मनापासून आभार.

तर मित्रमैत्रिणींनो, सध्या उन्हाची काहिली प्रचंड वाढलेली आहे, त्यामुळे पाणी प्या पाणी प्या असं जरी आपल्याला आहारतज्ज्ञ सांगत असले तरी सारखं पाणी किती पिणार, आणि ते तितकंसं प्यायलंही जात नाही. मग थकवा दूर करण्यासाठी वेगवेगळी पेय, त्यापैकी लिंबू सरबत, फळांचा रस किंवा दूध किंवा ग्रीन टी किंवा सफरचंदाचा रस, ऊसाचा रस, असे वेगवेगळे रस किंवा आवळ्याचं सरबत, कोकम सरबत, शहाळ्याचं पाणी हे आपण सेवन करू शकतो. पण तज्ज्ञ मंडळी सांगतायत ते मात्र आपण लक्षात ठेवूया, शीतपेयांचं सेवन आपण टाळूया आणि अशा नैसर्गिक पेयांचं सेवन करूया ज्यामुळे आपल्याला उन्हाळ्यामध्ये उत्साही वाटेल आणि आपला शारीरिक थकवा दूर होण्यासाठी मदत होईल.

100° एकमेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची एफ एम गोल्ड वाहिनी आपण ऐकताय. दुपारचे 12:36 झालेले आहेत. रंजक सफर कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार. आणि रसिक हो, आपल्याला माहितीच आहे की आजची जी रंजक सफर आहे त्या रंजक सफर कार्यक्रमाच्या नंतर आम्ही जी प्रश्नोत्तरं तुम्हाला

विचारणार आहोत, त्यासाठी तुम्हाला वेगळं काहीही करायला लागणार नाही आहे. तुम्ही फक्त एकच करायचं की आजचा रंजक सफर कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकायचा, म्हणजे मग विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं तुम्हाला अगदी सोपं होईल. तर मंडळी, आजची आपली रंजक सफर आहे डाळींची. अहो, डाळ आपल्या आहारामधला अतिशय महत्त्वाचा असा हा पदार्थ आहे. आता डाळ म्हटलं की तुरीची डाळ, चण्याची डाळ, मुगाची डाळ, उडीद डाळ, त्याचप्रमाणे मसूर डाळ, कितीतरी डाळींचे प्रकार आहेत. आणि अगदी पूर्वीपासून या डाळींना मोठा इतिहास सुद्धा आहे. या डाळींचा उपयोग आहारामध्ये अगदी पूर्वापार केला जातो, त्यामुळे आज वेगवेगळ्या डाळींबद्दल, त्या डाळींपासून तयार केल्या जात असलेले जे पदार्थ आहेत, त्या पदार्थांबद्दल आपण अगदी मस्तपैकी गप्पा मारणार आहोत. आणि त्याबरोबरच अतिशय सुंदर अशी गाणीसुद्धा आपण ऐकणार आहोत. चला तर मग करूया सुरुवात.

तर मंडळी, आजची आपली रंजक सफर आहे वेगवेगळ्या डाळींची. तर आपण म्हणतो तसं, भारतीय जेवणाचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला डाळींचा उल्लेख झाला नाही तर आपल्याला अपूर्ण वाटतं. काश्मीरच्या खोऱ्यापासून अगदी कन्याकुमारीच्या किनाऱ्यापर्यंत डाळी या सारख्याच असतात. तुरीची डाळ, मुगाची डाळ किंवा मसुराची डाळ. पण प्रत्येक राज्यामध्ये मात्र या डाळीपासून विविध पदार्थ तयार केले जातात आणि म्हणूनच आपल्या

कडची ही डाळीची खाद्य संस्कृती अतिशय समृद्ध अशी आहे. जिथे जिथे ही खाद्य संस्कृती आहे त्या राज्यांना किंवा प्रदेशाला एक नवी ऊर्जा किंवा नवी ओळख या डाळीमुळे मिळते. डाळ ही काही फक्त रोजच्या वापरातली, रोजच्या आहारातली साधी गोष्ट नाही, तर प्रत्येक राज्याची संस्कृती, ऋतू आणि त्या त्या राज्याच्या चवींचा आरसा म्हणून या डाळींची ओळख आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत डाळ तयार करण्याच्या पद्धती, त्यासाठी वापरली जाणारी डाळ, त्यासाठी वापरले जाणारे मसाले हे वेगवेगळे आहेत. अगदी रोज आपण जी डाळ खातो ती तुरीची डाळ आणि त्या तुरीच्या डाळीपासून तयार केलेलं वरण हे सुद्धा आपल्याकडे बहुतेकांच्या घरी रोजच केलं जातं. त्याचप्रमाणे त्याच वरणामध्ये चिंचगूळ घालून केली जाणारी वरणाची आमटी ही सुद्धा सगळ्यांना खूप आवडते. म्हणजे घरातल्या वरणापासून, आमटीपासून ते अगदी हॉटेलमध्ये मिळणाऱ्या दाल मखणीपर्यंत प्रत्येक डिश मागे एक मनोरंजक इतिहास लपलेला आहे. आता असं बघा, भारतीय डाळींचा मूळ इतिहास सिंधू संस्कृतीपर्यंत अंदाजे 2500 ख्रिस्तपूर्व काळापर्यंत जातो. त्या उत्खननामध्ये जे पुरातत्वीय उत्खनन झालं त्याच्यामध्ये हरभरा, मटार, हिरवे हरभरे, काळे हरभरे यासारखे काही कडधान्य आणि काही डाळी असल्याचे सुद्धा पुरावे मिळालेले आहेत. हडप्पा संस्कृतीतले लोकसुद्धा चणे, मूग डाळ खात होते. इतिहासाची पानं उलटली तर असं दिसून येतं की इसवीसनपूर्व 303 चंद्रगुप्त मौर्यांच्या लग्नामध्ये जी डाळ केली गेली होती ती आजही पूर्व भारतामध्ये सापडलेल्या घुगरीची पूर्वज मानली जाते. प्राचीन भारतीय ग्रंथ आणि वेदांमध्ये सुद्धा या डाळींचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. अथर्व वेदात धान्यांच्या बरोबर मसूर आणि इतर कडधान्यांचा उल्लेख आहे आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा या डाळींना अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक अशा या डाळी मानल्या जातात. तेव्हा या डाळींच्या वेगवेगळ्या पदार्थांबद्दल आपण बोलूया. आता सर्रास जेव्हा आपण मुगडाळीबद्दल बोलतो तेव्हा मुगडाळीचा हलवा आपल्याला आठवतो. चण्याची डाळ म्हटलं की त्यापासून बनवला जाणारा, अगदी घराघरात बनवला जाणारा पदार्थ म्हणजे अर्थातच पुरण. त्यामुळे या डाळींबद्दल बोलूया आणि त्याचबरोबर सुंदर सुंदर गाणीसुद्धा ऐकूया.

डाळींबद्दल आपण बोलतो आहोत आणि बऱ्याच जणांना मूग डाळीपासून बनवलेली मुर्दाबादी डाळ आवडते. पण याची गंमत सांगायची अशी, तर ही डाळ सगळ्यात पहिल्यांदा कोणी बनवली अशी आपल्याला उत्सुकता असेल आणि हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला आश्चर्य वाटेल की हा शाही पदार्थ चुकीमुळे तयार झालेला होता. आचार्यांच्या चुकीमुळे ही मुर्दाबादी डाळ तयार झालेली आहे. दाल माखणीची कथा सुद्धा ऐकण्यासारखी आहे. खरं तर या दाल माखणीच्या गोष्टीशिवाय ही डाळींची रंजक सफर पूर्ण होऊ शकत नाही. दाल माखणी बनवण्याचं श्रेय कुंदनलाल गुजराल यांना दिलं जातं. त्यांनी विचार केला की ते बटर चिकनसाठी वापरत असलेली मखमली ग्रेव्ही, म्हणजे टोमॅटो आणि मलईची ग्रेव्ही, काळा घेवडा आणि राजम्याबरोबर का बरं घालू नये असा विचार करून त्यांनी एक यशस्वी प्रयोग करण्याचं ठरवलं. आणि मग हा त्यांचा प्रयोग यशस्वी झाला आणि मग संपूर्ण जगाला मलईदार आणि चविष्ट अशी दाल माखणी चाखायला मिळाली.

0: डाळींची रंजक सफर सुरू आहे आणि आपल्याला तर माहितीच आहे की या डाळीपासून म्हणजे खास करून 4-5 प्रकारच्या डाळी एकत्र करून तुरीची डाळ, मुगाची डाळ, चणा डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ अशी या डाळींची भेसळ करून त्यापासून बऱ्याच ठिकाणी भेसळीचं वरण तयार केलं जातं। हे तोंडी लावायला अतिशय चांगला असा पदार्थ असतो, म्हणजे ज्यांना नुसत्या कोरड्या भाज्या खायला आवडत नाहीत त्यांच्यासाठी अत्यंत पौष्टिक असा हा प्रकार मानला जातो। काही ठिकाणी तर वेगवेगळ्या डाळी भिजत घातल्या जातात, त्या डाळींची पौष्टिक धिरडी बनवली जातात किंवा त्याच्यामध्ये काहीतरी बटाट्यासारखे पदार्थ मिसळून या डाळींचे कटलेट्स सुद्धा करून मुलांना पौष्टिक म्हणून खायला दिले जातात। डाळींचं सूप केलं जातं किंवा आपण पाहतो की पालेभाज्या खास करून आंबाडीमध्ये चण्याची डाळ आणि कढ्या घालून किंवा अनेक पालेभाज्यांमध्ये तुरीची डाळ घालून पालकच्या भाजीमध्ये सुद्धा तुरीची डाळ, चण्याची डाळ घालून या पालेभाज्या करण्याची पद्धत आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे। त्यामुळे या डाळी जितक्या पौष्टिक असतात तेवढ्याच प्रत्येक डाळीची चवसुद्धा वेगळी असते। आता बघा, पश्चिम बंगालमधली गरुड डाळ ही एक पारंपरिक बंगाली डाळ आहे जी बंगाली महिन्याच्या शेवटी विशेष करून बनवली जाते। ही डाळ हंगामी भाज्या आणि सौम्य मसाल्यांसह शिजवली जाते आणि त्याची चव जास्त तिखट किंवा ती पचायलाही जास्त जड नसते। मोहरीचं तेल आणि बंगाली मसाल्यांचा सुगंध या डाळीला विशेष अशी चव देतो। गरुड डाळ सहसा भाताबरोबर खाण्याची पद्धत आहे।
1: सदा सर्वदा

0: दीवे ओवा दीवे हे प्रेमाचं नाटक चांगलं ओळखणे मी माझ्यावर तुझं मूल्यच प्रेम नाहीये
1: अगं तुझ्यावरच्या माझ्या प्रेमात शक्ती तर आहेच पण भक्ती सुद्धा आहे निशेदी

0: चहा चटणीची
1: काय झालं?
2: लग्न आधीच्या माझ्या वाढदिवसाला मला सिनेमाला घेऊन गेला होतास.
1: गेलो होतो.
2: सुंदर साडी आणून दिली होतीस.
1: दिली होती.
2: बागेत फिरायला घेऊन गेला होतास.
1: गेलो होतो.
2: हॉटेलात जेवायला नेलं होतं.
1: नेलं होतं.
2: मग आता काय झालं?
1: काय झालं
2: मलाच विचारतोस?
1: डोंट वरी, आज मी तुला माझ्या हाताने जेवायला करून घालीन. नो टेन्शन. अटेन्शन अबाउट टर्न टू किचन.

तर मंडळी, डाळींची रंजक सफर आपण ऐकतोय आणि आंध्र प्रदेशात उलावा चारू ही एक मसालेदार प्रसिद्ध अशी डाळ आहे. ही अतिशय मसालेदार तर असतेच आणि थोडीशी चवीला आंबट असते. चिंच आणि मसाल्यांसह ही अगदी खास बनवली जाते आणि भाताबरोबर ही डाळ वाढली जाते. खरं तर या विषयावर बोलण्यासारखं बरंच आहे, पण आता मात्र आपल्याला कुठेतरी थांबायला हवं. आणि आपल्याकडे तर काय, आत्ता नुकतीच आपण सगळ्यांनी आंबा डाळ पन्ह याचा आस्वाद घेतलेला आहे. आणि खरं तर आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरोघरी डाळींचे वेगवेगळे प्रकार, वेगवेगळे पदार्थ हे आपण चाखतच असतो. आणि म्हणूनच आता आपण एक छानसं गाणं ऐकणार आहोत. या गाण्यानंतर काही संदेश असतील, एक निवेदन असेल, आणि मग त्यानंतर आपण आपल्या प्रश्नाकडे वळणार आहोत.

तर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल मार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै अशी आहे. निवेदन संपलं.

रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि आजच्या कार्यक्रमातला पहिला प्रश्न आपल्यासाठी. पश्चिम बंगालमधली प्रसिद्ध पारंपरिक बंगाली डाळ आहे, तिचं नाव तुम्ही सांगणार आहात. दूरध्वनी क्रमांक आपल्याला सगळ्यांना माहिती आहेतच आणि मुंबईबाहेरच्या आमच्या श्रोत्यांनी 022 STD कोड लावायला विसरायचं नाही आहे. आता आपण पाठोपाठ दोन गाणी ऐकणार आहोत आणि या गाण्यांनंतर असणार आहे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. पश्चिम बंगालमधली पारंपरिक बंगाली डाळ जिचं नाव तुम्ही आम्हाला सांगणार आहात.

तर मंडळी, आपला प्रश्न असा होता की पश्चिम बंगालमधली ही पारंपरिक जी डाळ आहे त्या डाळीचं नाव तुम्ही सांगणार होतात, तर त्याचं योग्य उत्तर आहे गरुड डाळ असं त्या डाळीला म्हटलं जातं. आणि मला वाटतं आज आपले अनेक श्रोते बाहेर गेलेले असल्यामुळे मधूनच त्यांनी आपला रंजक सफर हा कार्यक्रम ऐकलेला आहे, त्यामुळे बऱ्याच जणांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांची नावं मी आधी सांगते. मंगला शेठ, शुभलक्ष्मी मस्तकार, प्रमोद कारखानीस, दीपा धुरी, माधुरी पोटे, अंजली बिडीकर, दीपक नगरकर या आमच्या श्रोत्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि बाकीच्या श्रोत्यांनी योग्य उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवले. त्यांची नावं आता सांगते. शेखर जळगावकर, शुभांगी कारेकर, दीपाली विचारे, गायत्री वैशंपायन, नीलम राणे, वसुमती ठोसर, तेजसी काळे, प्रकाश आणि गौरी कुलकर्णी, अनिल आणि माधुरी जोशी, प्रताप ठक्कर, मिलिंद चाफेरकर, माधवी जोशी आणि काशीनाथ क्रमवंत या आमच्या श्रोत्यांनी योग्य उत्तर दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. तर रसिकहो, रंजक सफर हा कार्यक्रम आपण विशेष आवडीने ऐकत असता आणि त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना कसं सहभागी करून घेता येईल याकडे आमचं लक्ष असतं, त्यामुळे नेहमी आमचा जास्तीत जास्त फोन घेण्याचा प्रयत्न असतो. एखाद्या वेळेला जर आपलं उत्तर चुकलं किंवा दूरध्वनी लागला नाही तर कृपया नाराज न होता अशाच प्रकारे कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. सर्वांचे मनापासून आभार. आता लगेचच आपण पुढच्या आपल्या प्रश्नाकडे वळणार आहोत. प्रत्येक प्रांतातल्या डाळींचं वैशिष्ट्य आणि डाळीचं नाव मी आपल्याला सांगितलं. आंध्र प्रदेशामध्ये सुद्धा एक अशीच प्रसिद्ध डाळ बनवली जाते जी चवीला आंबट आणि मसालेदार असते असं मी थोड्याच वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं. तर त्या आंध्र प्रदेशातल्या आंबट आणि मसालेदार डाळीचं नाव तुम्ही सांगणार आहात. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. आंध्र प्रदेशातली मसालेदार आणि आंबट डाळ जी भात

बरोबर खाल्ली जाते त्याचं नाव तुम्ही सांगणार आहात. दूरध्वनी क्रमांक आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत, त्यामुळे आता लगेचच आपण आपल्या उत्तरांकडे वळूया.

प्रश्न आम्ही असा विचारलेला होता की प्रत्येक प्रदेशातली प्रसिद्ध डाळ आंध्र प्रदेशातली उलावा चारू ही मसालेदार आणि आंबट रसासारखी डाळ असते जी मसाल्यांबरोबर आणि चिंचेसह शिजवली जाते आणि भाताबरोबर वाढली जाते. त्यामुळे उलावा चारू हे योग्य उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवणारे श्रोते आहेत. त्यांची नावं मी सांगेनच, पण त्याआधी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला त्यांची नावं सांगूया. वसुमती ठोसर, पूजा विचारे, काशीनाथ क्रमवंत, विकास चिरनेरकर, शुभलक्ष्मी मस्तकार, दीपक नगरकर, अंजली बिडीकर, दीपा धुरी, दीपाली विचारे, मंगला शेठ, आणि ज्यांनी योग्य उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवलं त्यांची नावं शुभांगी कारेकर, गायत्री वैशंपायन, विद्या गिजरे, अनिल जोशी, माधुरी जोशी, प्रमुख

कारखानीस शेखर जळगावकर, मिलिंद टिपणीस, त्याचप्रमाणे वसुमती ठोसर, सगळ्यांचे मनापासून आभार. आणि दुपारचे रेनबो वाहिनीचे विविध रंगी कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन येणार आहे आर जे पूर्वा, तेव्हा तिथल्या कार्यक्रमांचा अवश्य आस्वाद घ्या. आता मात्र एका छान गाण्यामधून मी अर्चना दिनेश सगळ्यांचा निरोप घेणार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

यांनी यंदा ही परीक्षा दिली होती. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा शर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गौहत्तीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या चार आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात फूट पडल्याची चिन्ह आहेत. पक्षातल्या एका गटानं मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे. एस पी वेलुमणी आणि सी व्ही षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याचा अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असून या प्रकरणी FIR नोंदवण्यात आला आहे. याआधी पश्चिम बंगाल पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. राज्य सरकारनं विनंती केल्यामुळे हा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर

राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्यानं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमांद्वारे कळवलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा या पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्ज, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्काराचं स्वरूप प्रमाणपत्र, 1 लाख रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी UAEमध्ये पोहोचतील. तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर, विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टलसन यांच्यासह प्रधानमंत्री द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चौथ्या टप्प्यात सोमवारी प्रधानमंत्री नॉर्वेमध्ये 3rd भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील. भारताच्या प्रधानमंत्र्यांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात प्रधानमंत्री इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतील आणि प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. 2020 त्यांच्या शेतावरून मोठी रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणावरून त्यांच्यावर भ्रष्टाचार, करचोरी, नैतिकता असे बरेच आरोप होऊन आता महाभियोग चालवला जात आहे. श्रीलंकन सरकारनं सायबर गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून या अंतर्गत आतापर्यंत 200 परदेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये 173 भारतीय तर 25 नेपाळी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती श्रीलंकेच्या पोलिसांनी आज दिली. भारतामध्ये 3rd शतकात विकसित झालेल्या द्विमान अंक पद्धतीच्या आधारे आज जगाचा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा प्रवास होत असल्याचा दावा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केला आहे. ते न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात गणितातील भारताचं योगदान या विषयावरच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करत असताना बोलत होते. IPL क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल धरमशाला इथे झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सनं निर्धारित 20 षटकात 5 गड्या

त्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सनं हे लक्ष 19 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. चीनच्या युनान प्रांतातल्या एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून त्याचा तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 आमदारांचा गट मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो आपण ऐकलात. यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी, तर हार्मोनियमची साथ होती सुधांशी घारपुरे यांची. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: जागतिक अन्न पुरवठा साखळी म्हणजे काय, जागतिक पातळीवर आयात निर्यात कशी चालते, अशा वेगळ्या विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका बलसागर भारत हो. अन्न तंत्रज्ञ भूषण येंगडे यांची मुलाखत बुधवार दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 21 मे रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत हो.